भावार्थ दासबोध निरूपणकार पद्मकर देशपांडे भाग 217 दशक 17 समास पहिला देव बलात्कार नाम समास जय जय रघुवीर समर्थ। देवाचा नेहमी विचार करणाऱ्या लोकांपाशी देव रात्रंदिवस अखंड राहतो, त्याच्या पुरोसंची त्याला तोड नाही। अखंड आत्मानुसंधान असल्याने त्यांना योगी म्हणतात। योग नाही तो वियोगी असतो, तो योग बळामुळे योगी होतो। चांगल्या लोकांचं असं महात्म्य असतं की ते लोकांना सन्मार्ग दाखवतात। जसा पोहणारा माणूस बुडणाऱ्या माणसाला बुडू देत नाही, तसं त्यांचं कार्य असतं। स्थूल सूक्ष्म तत्व याच्यामध्ये निवाडा पिंड ब्रह्मांडाचा केला जातो, त्याची प्रचिती घेतली जाते, असे लोक भूमंडळावर थोडेच आहेत। वेदात विश्लेषण करून महावाक्य आहे ते जाणून घ्यावं। पृथ्वीवर जे विवेकी लोक आहेत त्यांची संगत धन्य आहे। त्यांचं बोलणं श्रवण केल्यामुळे प्राणी चांगल्या गतीला जातात। सत्संग आणि सच्चाश्रय श्रवण यांचं अखंड विवरण करीत राहिल्याने त्यांना सत्संग आणि परमेश्वराचे गुण अंगी येतात। असे सत्कीर्तीचे पुरुष असतात ते परमेश्वराचे अंश असतात। तिथेच धर्मस्थापनेचा हव्यास दिसून येतो। विशेष सारासार विचार करून तिथे त्याद्वारे जगाचा उद्धार होतो। अशा तऱ्हेने संसाराचा त्याग करणारे निरंतर होऊन गेले आहेत। इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे बलात्कार नाम समास प्रथम समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। दशक 17 समास दुसरा शिवशक्ती निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ। ब्रह्म गगनाप्रमाणे निर्मळ निश्चय निराकार निर्विकार आहे, त्याला अंत नाही ते अनंत शाश्वत आणि सदोदित आहे। असंत नसतात ते सर्व काळ संत असतात। परब्रह्म हे आकाश अवकाशाप्रमाणे अविनाशी आहे, ते तुटत नाही फुटत नाही जसाच्या तसं असतं। तिथे ज्ञानही नसतं आणि अज्ञानही नसतं, तिथे स्मरणही नसतं आणि विस्मरणही नसतं। तिथे अखंड निर्गुण निरावलंबी असते। तिथे चंद्र नसतो, सूर्य नसतो, अग्नी नसतो, तिथे काळोख नसतो, तिथे प्रकाश नसतो। निश्चलाचं स्मरण केलं त्याला चैतन्य असं कल्पिलं। गुणांच्या समानतेने एकानंतर एक गुण प्रकट होतात, गुणसाम्य दशा येते। गगनामध्ये ढगाची छाई येते तशी मूळ माया जाणावी, ती उद्भवते आणि विलयाला जाते, त्याला काही वेळ लागत नाही। निर्गुणामध्ये गुण विकारतात तोच सर्वगुणेश्वर, त्यालाच अर्धनारी नटेश्वर असं म्हणतात। आदिशक्ती शिवशक्ती मूळ मायेमध्ये सर्व शक्ती आहे। तिथून पुढे नाना व्यक्ती निर्माण झाल्या, तिथून पुढे शुद्ध सत्व रजतमाचं गुणत्व वाढलं, त्यालाच महत्त्व गुणक्षोभिणी असं म्हणतात। मूळ मायापाशी व्यक्ती नसते तिथे शिवशक्ती कशी असेल? असं म्हटलं तरी चित्तामध्ये सावधानता असावी। ब्रह्मांडावरून पिंड किंवा बिंडावरून ब्रह्मांड हे दोन्ही अर्थ पाहिले तरी त्याची लक्षणं समजून येतात। बीज फोडलं तरी तिथे काही फळ दिसत नाही, पण लावलं तर वाढत वाढत पुढे नाना फळ येतात। फळ फोडलं तर बीज दिसतं, बीज फोडलं तर फळ दिसत नाही। तसा विचार या पिंड ब्रह्मांडामध्ये आहे। नर नारे हे दोन्हीही भेद पिंडामध्ये प्रसिद्ध दिसतात। ते मूळ मायेमध्ये नसतील तर विशद कसे होतील? नाना बीजरूप कल्पना तिथे काही एक असतं, सूक्ष्म म्हणून ते सहजतेने दिसत नाही। स्थूल गोष्टींचं मूळ वासना आहे। वासना आधी दिसत नाही, स्थूलापेक्षा वेगळा अवमान करता येत नाही। कल्पनेची सृष्टी केली असं वेदशास्त्राने सांगितलं आहे। दिसत नाही म्हणून मिथ्या केली असं म्हटलं नाही का? एका जन्माचा पडदा तिथे विचार कसा कळेल? परंतु सिद्धांताच्या गोष्टी या नेहमी गूढ असतात हे सगळ्यांना ठाऊक आहे। नाना पुरुषांचे जीव नाना स्त्रियांचे जीव, पण देहाचे स्वभाव वेगवेगळे। नवरीला नवरी लागत नाही असा भेद दिसतो। पिंडावरून ब्रह्मांड बीज उमगत असं समर्थ सांगत आहेत। हा भाग इथे समाप्त झाला। पुढील कथा ऐकूया।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वासनेला कसं जिंकता येईल? कितीही विद्वान पंडित जरी झाला तरी त्याला स्वतःला अनुभव आल्या वाचून ज्ञान सार्थकी लागलं असं होत नाही. पोथी ऐकून ज्याला वैराग्य आलं त्यालाच पोथी खरी कळली असं म्हणावं. पोथीत सांगितलेलं ऐकून ते जो आचरणात आणतो तोच खरा श्रोता आहे. वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे तर त्याचा खरा उपयोग आहे. आणि म्हणूनच सर्व प्रचितींमध्ये आत्मप्रचिती ही उत्तम आहे. जो भगवंताला शरण गेला त्याच्यापाशी शब्दज्ञान नसलं तरी त्याला मिळवायचं काहीच शिल्लक राहत नाही. जो शब्दज्ञानाच्या मागं जातो त्याचा अभिमान बळावतो. जो शब्दज्ञानी नसतो त्याला अभिमान नसेलच असं नाही. अज्ञानी माणसालाही अभिमान असतो परंतु तो घालवणं सोपं असतं. सद्गुरूला शरण जा असं म्हटलं तर अज्ञानी माणूस मुकाट्यानं शरण जाईल, त्याला शंका येणार नाही. काशीला जाणारे पुष्कळ रस्ते आहेत पण कोणत्याही रस्त्यानं जायचं तरी आपलं घर सोडल्याशिवाय जाता येत नाही. हे जसं खरं आहे तसं कोणत्याही साधनामध्ये वासना बाळगून किंवा ती देवापासून निराळी ठेवून भागणार नाही. ती देवाची करायला, तिला मारायला देवाचं स्मरण पाहिजे. भगवंताचं होणं हे माझं या जन्मातलं मुख्य काम आहे असं समजावं. मी भगवंताचा कसा होईन याचा सारखा रात्रंदिवस विचार करावा. मी दुसऱ्या कोणाचा नाही ही खात्री असली म्हणजे भगवंताचं होता येतं. आपलं मन वासनेच्या अधीन होऊन तात्पुरत्या सुखाच्या मागं गेल्यामुळं थप्पड खाऊन परत येतं. लोक समजतात तितकं वासनेला जिंकणं कठीण नाही. आपली वासना कुठं गुंतते ते पाहावं. आपल्या अंगातलं रक्त काढून ते तपासून आपल्याला कोणता रोग झालेला आहे हे डॉक्टर पाहतात. त्याचप्रमाणे आपलं चित्त कुठं गुंतलेलं आहे हे आपण पाहावं आणि तो आपला रोग आहे. जी गोष्ट आपल्या हातात नाही तिच्याविषयी वासना करणं हे वेडेपणाचं आहे हे लक्षात ठेवावं. आणि म्हणूनच विचार आणि नाम यांनी वासनेला खात्रीनं जिंकता येईल, मग आपलं कर्तेपण आपोआप मरून जाईल. हिमालयावर ज्यावेळी आकाशातून बर्फ पडतं त्यावेळी ते अगदी भुसभुशीत असतं पण ते पडल्यावर काही काळानं दगडापेक्षाही घट्ट बनतं. त्याचप्रमाणे वासना ही सूक्ष्म आणि लवचिक आहे पण आपण तिला देहबुद्धीनं अगदी घट्ट बनवून टाकतो, मग ती काढणं फार कठीण जातं. भगवंताची वासना हे वासना होऊच शकत नाही. ज्याप्रमाणे कणिक अनेक वेळा चाळून गव्हाचं सत्व काढतात त्याप्रमाणे विषयाची सर्व वासना नाहीशी झाल्यावर जी उरते ती भगवंताची वासना आहे. वासना मारायला भगवंताचं अधिष्ठान हा एकच उपाय आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

मंडळी नमस्कार, मी बोलते ज्योती चौधरी। आपल्या कदाचित तू सुद्धा या कथाकथन कार्यक्रमात आपण सर्वांचं मनापासून स्वागत। आजची कथा आहे पितळी भांडी आणि जाळीचं कपाट। सूर्याची किरण अंगावर घेत सोन्याप्रमाणात चकाकणारी लख घासून स्वच्छ केलेली पितळी भांडी आजही स्टील ऍक्रॅलिक डब्यांना मागे सारत आपला दबदबा कायम राखतातच। मध्यंतरी संस्कृती जपणाऱ्या हॉटेलमध्ये जाणं झालं आणि तिथलं प्रशस्त स्वयंपाकघर, त्यांची जेवणाची पारंपरिक बैठक असलेली पद्धत बघून खूपच आनंद झाला आणि बघता बघता मन भूतकाळाच्या पायऱ्या उतरून 8-9 वर्षाच्या पोरवयात खुंदडायला गेलं। तेव्हा बहुतेक सर्वांकडेच पितळी भांडी स्वयंपाकासाठी असत आणि त्याला कल्हई केली जाई। ज्या भांड्याला कल्हई असेल तेच भांड भाजीला वरण्यासाठी वापरायचं, पण भांड कोणतं वापरायचं याची जाण फक्त खाण्यासाठी स्वयंपाकघरात डोकावणाऱ्या आम्हा 8-9 वर्षाच्या दांडगट पोटांना कशी येणार बरं। आई आणि बाबा दोघंही शिक्षकी पेशाचे असल्याने बहुधा सकाळी मी घरी एकटीच बरोबरीच्या मुलींबरोबर ओसरीवर खेळायचे। बाजूला राहणाऱ्या काकू माझ्याकडे अधेमध्ये लक्ष द्यायच्या। बरेचदा या काकूंच्या उन्हाळी कामांना बघून मी पण नसत व्याप वाढवून ठेवायचे। एकदा त्या आणि शेजारच्या आणखीन काकू मंडळी कसले तरी पापड करून उन्हात घालत होत्या। मला ते बघून आपणही काहीतरी मदत करावी असं वाटलं आणि ही मदत त्यांना फारच महागात पडली। झालं काय, त्या म्हणाल्या जर तुला मदत करायची असेलच तर त्या वाळणाऱ्या पापडांकडे लक्ष दे। मी एक भल्ला मोठा दंडा घेऊन त्या बाजेजवळ बसले। खरं तर 10 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली, पण पापडाजवळ असं त्रास द्यायला कुणी आलं नाही। मी भारीच कंटाळले। तेवढ्यात दूरवरच्या आंब्याच्या झाडावर माकड उड्या मारताना दिसलेत आणि झालं मला चेव आला। मी जोर जोरात काठी बडवू लागले, पण त्याचा परिणाम झाला भलताच। या लहानग्या चिमुरडीला न घाबरताच ती माकडटोळी पापड्यांच्या दिशेने धावत पळत आली आणि त्यांनी अक्षरशः पापडाचा समाचार घेतला। यानंतर कुणीतरी या पोर्टीनच माकडांना बोलावणं धाडलं असं रागारागानं म्हटलं आणि माझ्या पाठीत दपाटा घातला। आमच्या घरी ना पितळी भांड्यांचं जरा जास्तच लाड होत। या पितळी भांड्यांमध्ये विशिष्टच पदार्थ करायचे असतात, आंबट पदार्थ मुळीच करायचे नसतात हे मला कसं ठाऊक राहणार, सांगा ना। लहानपणी ना मला पन्न भात फार आवडायचा, आताही आवडतो म्हणा, पण लहानपणची बातच मिळाली। आईनं एकदा कुकरमध्ये कैऱ्या पन्न्यासाठी उकळून ठेवल्या होत्या आणि सोबत भात पण होता। मला उकडलेल्या कैऱ्यांपासून पन्ह कसं करतात ते मात्र ठाऊक होतं। पन्ह्यासाठी गर काढायचा असतो। मग मी कैरी घेतली आणि एक छानशी पितळी वाटी होती त्यामध्ये मस्तपैकी कैरी कुस्करली, भरपूर साखर घातली आणि पाणी घातलं, मीठ घातलं आणि छान पन्ह आणि भात मी खायला बसले। भात पन्हरपण झालं आणि पितळी भांड्यांनी कमाल केली। थोड्या वेळानं मला उलट्या सुरू झाल्या, पोट दुखू लागलं, कुणीतरी आईला बोलावणं धाडलं। मग धावत पळ डॉक्टरकडे नेलं। पोरीने काही बाई खाल्लं का विचारल्यावर माझं विंद फुटलं। मी सांगितलं पण भात खाल्ला आणि तोही छान छान नवीन वाट्यात। आई ओरडलीच, अग बावळट काय केलंस, बिना कलईच्या भांड्यात पण प्यायलीस, बरं झालं लवकर डॉक्टरकडे घेऊन गेलो, नाहीतर काय झालं असतं। त्यानंतर कित्येक दिवस पन्न बघितलं की धडधडायचा माझा जीव। यातले पितळी डबे वेगवेगळ्या आकाराचे असत। या पितळी डब्यांची खणांचा डबा, फिरकीचा तांब्या आणि पेढेघाटी डबा अशी वेगवेगळी पद्धत होती। 4 खणांचा पितळी डबा, त्याचा उपयोग परगावी जाताना भूक नको पण शिदोरी हवी म्हणून सर्वांची न्याहारी नेण्यासाठी केला जाई। परगावी जाताना बहुधा तो अवजड डबा माझ्याहून थोरली बहीण सांभाळायची। एक होता फिरकीचा तांब्या। हा तांब्या म्हणजे जणू काही आमचा प्राण होता। त्याची गंमत म्हणजे त्यात खरं तर जेमतेम 2 तांब्या पाणी मावायचं, पण याला प्रवासात सांभाळायचे नखरेच भारी असत।
थोडंसंही दुर्लक्ष याच्याकडे झालं की हा जाईल आणि कुणाचं तरी टाळकं फोडायचं. पण याला लावलेल्या हिरव्या जग्यानं पाणी मात्र थंडगार व्हायचं. उंच फडताळावर ठेवलेला पेढेघाटी डबा मला बघायला खूप आवडायचं, कारण या दोन खण होते, एकात बहुधा बेसनाचे आणि एकात रव्याचे लाडू असत. पोरासुरांच्या हाती लागू नये म्हणून डब्यास मागे सर कोण ठेवला जायचा, पण खाऊ आहे म्हटलं की भूक तर पोटात उडा मारणारच ना. मग मी आणि बहीण कशा बशा वर चढून डबा काठीने खाली काढायचो आणि मग कॅच कॅच कॅच कॅच करत काठीनं पुढे पुढे डबा करायचा. असं करताना डबा स्ट्रेट दिशी खाली झाकण उघडून पडला आणि त्या लाडूंनी सपशेल भुईला लोटांगण घातलं. यानंतर आमच्या खादाळपणाचा व्रात्यपणाचा जगजाही सत्कार करण्यात आला. या पितळी डब्यांची खासियत म्हणजे हिरवे झालेले डबे चिंच लिंबू लावून चकाकत घासून उन्हात वाळवायला ठेवत त्यावेळी त्यात चेहरा बघायला भारी आवडायचं. मग या डब्यांच्या ठरलेल्या जागा असत, तिथे पाटीवर डबे ओळीने मांडली जात. यानंतर मस्त असणारी वस्तू म्हणजे जाळीचं कपाट. आमच्याकडे एक जाळीचं लाकडी कपाट होतं, अगदी आजीच्या काळातलं. वर्षा दोन वर्षानं याला पॉलिश करून पुन्हा पुन्हा एकदम नव्व कोरं बनवण्यात येईल. त्या जाळीच्या कपाटात दूध दही तूप ठेवण्यात यायचं, तसंच अन्नही खालच्या कप्प्यात असायचं. बरं, या जाळीच्या कपाटाची ना मला नेहमीच खूप अप्रूप असायचं. तेव्हा फ्रीज इतका घराघरात पोहोचला नव्हता, त्यामुळे गार पाण्यात भांडं घालून आमरस पण रात्रीसाठी विराजमान व्हायचा. या जाईच्या कपाटात काय काय ठेवलं असायचं. एकदा घरी आमरस पापड कुरडया असा बेत होता. मी करण्यापूर्वीच त्याला मटकावत होते. मग आईनं मला रागी भरलं. मला राग आला आणि मी जेवलेच नाही. दुपारी सर्वांची निजानीज झाली आणि मी मांजर पावलाने माझघरात आले. जाईचं कपाट केव्हाच मला खुणावत होत. मुकीने पोटात जिम्मा खेळायला सुरुवात केली होती. मी बघितलं तर कपाटात रसच नव्हता, मी खड्डू झाले. मग ताटात भाजी वाढून घेतली आणि पोळी घेऊन खाऊ लागले. डोळ्यातनं तर अगदी अश्रू दाटून आलेले. तो कुणीतरी ताटात रसाची वाटी भरून ठेवली आणि कुरडया पापड ठेवले. कुणाला मी आवडतच नाही ही मनातील भावना ठामच झालेली. यानंतर आईनं, ए वेडाबाई अगं चल माझंही जेवण अजून व्हायचंय बरं, असं म्हणत चमचाभर रस माझा खाऊ घातला. आजपर्यंत अनेकदा मी रस खाल्लाय, पण तीच चव मात्र कुठल्याच रसाला आजपर्यंत आलेली नाही. असं का?

0: त्याच्यामुळे पण तो मरत असेल आणि लोक बोलत आहेत त्याच्यामुळे पण तो आतल्यात मरतोय.
1: म्हणजे सगळीकडनं तो अजून खचत जातो.
0: तो आला की तू त्याला मेडिसिनल पण करतो आणि काउन्सिलिंग पण करतो आणि त्यावेळेस तू घरच्यांना काय सांगतो की ह्या पेशंटला कसं हँडल करा.
1: तर ह्या आजाराबद्दल माहिती देणं म्हणजे एज्युकेट करणं लोकांना हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे ट्रीटमेंटचा.
0: आणि मग त्यावेळेस फॅमिलीमध्ये कोणाकोणाला बोलवावं लागतं?
1: जे कोणी फॅमिली मेंबर्स आहेत
0: सगळ्यांना बोलवतो.
1: जर कोणी जे लाईफ पार्टनर असेल, पॅरेंट्स असतील, किंवा जेव्हा मुलांना प्रॉब्लेम्स येतात तेव्हा त्यांचे आई वडिलांना समजून सांगणं, तर की हा आजार आहे, हा आजार कशामुळे झालेला आहे, हा जो पेशंट आहे हा काही हे मुद्दामन करत नाहीये, तर ह्या आजारामध्ये असं होतं म्हणून तो कामावर जात नाहीये, तो ऍक्टिव्ह नाहीये, हे सगळं जेव्हा त्यांचे समज गैरसमज दूर केल्यानंतर औषधाचं महत्व काय आहे, तुमचे काही प्रश्न आहेत का ते विचारा, म्हणजे मनात काही संकोच ठेवू नका, तर अशा पद्धतीने आम्ही त्यांना बोलतं करतो आणि एज्युकेट करतो. हा भाग जर नीट केला तर पुढचं काम सोपं होऊन जातं.
0: अच्छा, तू जसं म्हटलं की जितक्या लवकर पेशंट येईल तितकंच चांगला. पेशंटने याच्यात टाळलं, त्याला समजलं नाही किंवा त्याच्याकडे लक्ष देणारं कोणी नाहीये, त्यामुळे डिप्रेशन खूप क्रॉनिक झालं तर काय होतं?
1: बऱ्याच वेळा हा आजार स्वतःहून बरा होत नाही, तर तो त्याची कार्यक्षमता कमी कमी कमी होत जाते आणि बऱ्याच वेळा नातेवाईक पण आहे ना अगदी असं हिंमत सोडून देतात की आता हा असाच राहणार आहे असं समजून ते गिव्हअप करतात. तर ते सगळ्यात वाईट आहे, कारण तो पेशंट पण हे बघत असतो की आता हे मला यांनी सांगणं पण बंद करून टाकलं, तो अजून खचत जातो, तो अगदी आपल्या एका कोशात जायला लागतो. डेफिनेटली मदत घ्यायला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की लोकांना असं वाटतं की हा आधी चांगला होता, अचानक हा असा झाला, याला काही बाहेरचं तर नाही झालेलं ना.
0: हा एक नवीन प्रकार तो राहिलाच विचारायचा.
1: लोकांना असं वाटतं की कोणीतरी नजर लावली, आमचं सगळं चांगलं चाललं होतं, लोकांना बघवत नाही, कोणीतरी काहीतरी चारलं असेल, खाऊ घातलं असेल, तर असे खूप समाजात आपल्या प्रचलित आहेत असे विचार.
0: आणि हे सगळ्या स्टेटमध्ये
1: अगदी एज्युकेटेड लोकांसुद्धा आणि आमच्याकडे यायच्या आधी बरेच लोक बाहेरचं बघून आलेले असतात, भक्ताकडे जाऊन आलेले असतात आणि मग शेवटी कुठेच फरक नाही पडत, मग कोणीतरी सांगता अरे आमच्या डॉक्टरांकडे जा, आमच्या पेशंटला बरं पडलं.
0: आनंद सॉरी अगेन आय विल इंटरप्ट यू. तसं पाहिलं जर लवकर समजलं तर ट्रीटमेंट इज इझी ना
1: आणि रिस्पॉन्स इज बेटर.
0: हा रिस्पॉन्स इज बेटर, इट्स नॉट दॅट कॉम्प्लिकेटेड ना. वी मेक इट, वी एज अ पेशंट मेक इट कॉम्प्लिकेटेड.
1: खरं तर आपल्या समाजात काय आहे की लोकांना अशी धारणा असते की काहीतरी ग्रह खराब आहेत किंवा कोणीतरी बाहेरचं केलं असेल म्हणून ते पुजाऱ्याकडे जातील, कुंडली दाखवतील, भक्ताकडे जातील, हे सगळे प्रयोग जे आहेत, अंगठ्या घालतील, काय काय अजून क्रिस्टल्स घालतील, तर हे सगळे प्रयोग केल्यानंतर जेव्हा फरक नाही पडत त्यावेळेस मग त्यांना वाटतं की आता पुढे काय करायला पाहिजे. तर कोण ना कोणतरी पेशंट सांगतो त्यांना की अरे मला पण असं झालं होतं, तुम्ही तिकडे जा तुम्हाला फरक पडेल. माझ्याकडे तर एक अशी पेशंट आहे, गावातली पेशंट आहे, तर तिला दडपण यायचं, घबराट व्हायची, उदास वाटायचं, तिला फरक पडला म्हणून तिने तिच्या गावात माझ्याकडे कमीत कमी 15 पेशंट पाठवले असतील.
0: काय बोलतो,
1: म्हणजे तिच्या गावातले जे डॉक्टर होते ते फक्त सलाईन लावायचे आणि इंजेक्शन द्यायचे पेशंटला, पण ती ओळखायची का अरे तुला असं होतंय ना, तुला हा त्रास नाहीये, तू सलाईन इंजेक्शन नको घेऊ, तू अशा डॉक्टरांकडे जा. ती शिकलेली पण नाहीये, ती जी बाई आहे ती शिकलेली पण नाहीये, पण ती ओळखायची कोणाला अँग्झायटी आहे, कोणाला डिप्रेशन आहे, ती बरोबर पाठवायची. म्हणजे आतापर्यंत तिने जवळजवळ 15 पेशंट माझ्याकडे पाठवले असतील आणि सगळे बरे झाले, म्हणून ती एकदम छाती ठोकून सांगते आमच्या डॉक्टरकडे जा.
0: बर, आता ह्याची लाईन ऑफ ट्रीटमेंट जर अर्ली स्टेज आला, मिड स्टेज आला, लेट स्टेज आला, तर ट्रीटमेंटचं ड्युरेशन किती असते अप्रॉक्सिमेटली?
1: आता डिप्रेशन आजार म्हटलं ना तर 6 to 9 months किंवा 9 to 12 months ट्रीटमेंट घ्यावी लागते.
0: ओके,
1: म्हणजे पेशंटला
0: ट्रीटमेंट इन द सेन्स की मेडिकेशन,
1: मेडिकेशन आणि काउन्सिलिंग साइड बाय साइड चालू असतं. तर जनरली चांगला फरक पडायला 4-6 आठवडे लागतात, म्हणून पेशंटला आधी तयार करावं लागतं की बघ थोडा वेळ लागेल, थोडा धीर धर, टप्प्याटप्प्याने पडेल फरक तुला, आणि नंतर गुण टिकवण्यासाठी आपण काही दिवस चालू ठेवू. स्वतःच्या मनाने गोळ्या बंद करू नको, त्याची एक पद्धत असते कुठली गोळी आधी बंद करायची कुठली नंतर आम्ही सांगू तुला, तर टचमध्ये राहा, फॉलोअप चांगला ठेव, हे सगळं एज्युकेट करावं लागतं. ज्या पेशंट्सला कधी परत एकदा डिप्रेशन होतं किंवा 2-3 होतं आयुष्यात डिप्रेशन, हा रिलॅप्स होतो,
0: आणि ते किती दिवसांनी होतं असं काही सांग,
1: असं काही फिक्स नसतं,
0: कारण ट्रिगर झालं.
1: हा, तर काही लोकांच्या जीवनात खूप चॅलेंजेस असतात, ऑनगोईंग प्रॉब्लेम्स असतात ज्यांना काही उत्तर नसतं, जसं फॉर एक्झाम्पल आर्थिक अडचणी असतात, तर त्याच्यावर त्यांना काही इमिजिएट सोल्युशन नसतात, तर त्यांना परत डिप्रेशन येण्याची शक्यता असते किंवा काही घटना घडतात
0: ट्रीटमेंट पूर्ण झाल्यावर सुद्धा.
1: हा, समजा एखादा मोठी घटना घडली आयुष्यात तर त्याच्यानंतर परत एकदा डिप्रेशन येऊ शकतं, कारण मुळातच ही व्यक्ती जी आहे ही सेन्सिटिव्ह आहे आणि त्यांना टेंडन्सी आहे डिप्रेशनची, म्हणून त्यांना डिप्रेशन परत येऊ शकतं. मग अशा वेळेस परत ट्रीटमेंट सुरू करावी लागते. मग आम्ही जरा म्हणतो त्यांना की जा ठीक आहे, तुम्हाला दुसऱ्यांदा झालं ना, त्यावेळेस आपण जरा मेंटेनन्स थेरपी थोडीशी जास्त घेऊ,

0: 9 ते 12 महिन्याच्याऐवजी तुम्ही 1.5 वर्ष घ्या, 2 वर्ष घ्या, आणि साईड बाय साईड काउन्सिलिंग करून त्यांना आम्ही परत एकदा उभं राहायला शिकवत असतो. मग त्यांचे कोपिंग स्किल्स इम्प्रूव्ह झाले, आम्हाला खात्री वाटली की आता हा बरा आहे, मग आम्ही परत एकदा त्यांना हळूहळू गोळ्या बंद करून, हळूहळू गोळ्या कमी करून बंद करायचा प्रयत्न करू.
1: म्हणजे हे जे हॅबिच्युअल असतील, जे इतके सेन्सिटिव्ह असतील, ज्यांना डिप्रेशन, मग त्यांना आपल्याला असं सांगता येत नाही की ही शुड व्हिजिट काउन्सिलर रेग्युलरली इवन दो इज नॉट टेकिंग मेडिसिन, ही हॅव स्टॉप्ड हिज मेडिसिन.
0: जनरली काय असतं की ट्रीटमेंटचा भाग म्हणून त्यांना हेल्दी कोपिंग स्किल्स, एक्सरसाइज, प्राणायाम, मेडिटेशन हे तर आम्ही सांगतोच आणि फॉलोअपचं महत्व पण सांगतो. आणि आम्ही त्यांना हे सांगतो की पुढे गोळ्या औषधं बंद झाल्यानंतर काही चॅलेंजेस आले तर लवकर सल्ला घ्या, आणि जर काही ऑनगोईंग इश्यूज असतील तर आमच्या टीममध्ये काउन्सिलर्स असतातच, तर तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. तर वेळेत सल्ला घ्या म्हणजे आजार होईपर्यंत थांबू नका.
1: ओके, यू मेन्शन मेडिटेशन वगैरे, हाऊ डज इट हेल्प्स इन केस ऑफ डिप्रेशन?
0: आता डिप्रेशन पेक्षा अँग्झायटीचे जे डिसऑर्डर्स असतात,
1: एंग्झायटीवर आपण नंतर बोलूया.
0: तर डिप्रेशनमध्ये जनरली प्राणायामाचे जास्त फायदा, डिप्रेशनमध्ये प्राणायामाचा खूप चांगला रोल आहे. जसं उदाहरणार्थ भस्त्रिका प्राणायाम आहे, त्याच्याने ऊर्जा वाढते. तर डिप्रेशन इज अ लो एनर्जी स्टेट, तो प्राणायामाने ऊर्जा वाढवली तर त्याला डिप्रेशनमधून बाहेर व्हायला मदत होते. तर औषधोपचार, काउन्सिलिंग, प्राणायाम हे जे कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे. आणि एक्सरसाइज इज द मोस्ट अंडर युटिलाइज अँटी डिप्रेसंट.
1: ओके,
0: म्हणजे व्यायामामुळे मूड एलिव्हेट होतो, व्यायामामुळे मूड सुधारतो, पण व्यायाम हा खूप कमी वापरला गेलेला पर्याय आहे. तर माझ्याकडे व्यायाम करा असं मी सांगतो, तर बरेच लोक म्हणतात आम्ही करू पण करत नाहीत. म्हणून मी आठवड्यातनं 3 ऑनलाईन व्यायाम करतो.
1: वा,
0: मंगळ गुरु शनी 7:30 ते 8:30 मी झूमवर व्यायाम करतो. ज्यांना जॉईन करायचं कंपनी हवी मी द्यायला तयार आहे. असं म्हणून आमचं
1: दिस इज ओपन फॉर एव्हरीबडी,
0: इट इज फ्री अँड ओपन फॉर एव्हरीबडी.
1: हे सांगतोस त्याचं आयडी?
0: आयडी आता मला लगेच सांगता नाही येणार, पण
1: ठीक आहे, कळशील तू.
0: हां, कळतील ना.
1: ओके,
0: तर त्याच्यामध्ये जर आयडी हवी असेल म्हणजे, तर माझ्या युट्यूब व्हिडिओवर त्याचं आहे. म्हणजे
1: युट्यूबचं नाव काय?
0: डॉक्टर आनंद पाटील नाशिक जर सर्च केलं युट्यूबवर तर एक्सरसाइज नावाची जी प्लेलिस्ट आहे तर त्याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे.
1: व्हेरी गुड. बरं आनंद, आता मला एक सांग, डिप्रेशनचा आणि वयाचा काही संबंध आहे का?
0: तर जनरली डिप्रेशन असा आजार आहे जो मिडल एज मध्ये जास्त कॉमन आहे, पण लहान मुलांना सुद्धा डिप्रेशन होऊ शकतं.
1: लहान मुलांना म्हणजे?
0: अगदी, म्हणजे माझ्याकडे 5 वर्षाच्या मुलाला पण मी ट्रीट केलेलं आहे डिप्रेशनसाठी.
1: काय बोलतोस?
0: त्याची लक्षणं काय होती माहितीये? की त्याची झोप कमी झाली होती, तो मित्रांबरोबर बाहेर खेळायला त्याला मनच लागायचं नाही, इच्छाच व्हायची नाही, तो घरातच बसायचा. तर त्याला डार्क सर्कल झाले होते डोळ्याखाली, आणि त्याचं जेवण पण कमी झालं होतं, अभ्यासात लक्ष लागत नव्हतं, खेळण्यात लक्ष लागत नव्हतं. तेव्हा मग त्याला एका पीडियाट्रिक डॉक्टरांनी पाठवलं होतं की तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. अगदी 5 वर्षाच्या मुलाला सुद्धा डिप्रेशन होऊ शकतं. आणि त्याच्या वेळेस आम्ही जेव्हा हिस्ट्री घेतली तर कळलं की त्याच्या आईला पण डिप्रेशन होतं, आईच्या आईला पण डिप्रेशन होतं. म्हणजे तिथे फॅमिली हिस्ट्रीचा फार मोठा रोल होता, आणि औषधोपचाराने तो नंतर त्याचे रुटीन ऍक्टिव्हिटीज रिझ्युम करू शकला.
1: वा, बोलता बोलता हे सेशन हे संपलंय आनंद. पुढच्या आठवड्यात आपण एन्झायटी बद्दल बोलूया. चालेल, राम राम मंडळी, फेडूया.

अर्ध्या तासाचा आणि चार रचनांचा हमराज कार्यक्रम सुरू होत आहे. संगीतकार रोशनलाल नागरथ यांच्या गाण्यांची झलक सुरुवातीला ऐकवत आहोत. हीरा मोती, बावरे नयन, मधु, मल्हार, ताजमहल, दिल ही तो है, चित्रलेखा, अनोखी रात, ममता, दूज का चांद, राग रंग, शीशम, चांदनी चौक, नौ बहार, बहु बेगम, सूरत और सीरत या चित्रपटांमधली ही गाणी संगीतकाराच्या हळव्या मनाची साक्ष देत आहेत. ऐकूया माइलस्टोन सॉन्ग्स ऑफ म्युझिक डायरेक्टर रोशन.

मुहम्मद रफी 1954 च्या अष्टल्ली चित्रपटातलं गाणं संगीतकार विनोद यांच्या मार्गदर्शनाखाली गाणार आहेत. मास्टरजी या टोपण नावाने संगीतकार विनोद त्या काळी परिचितांमध्ये ओळखले जात होते. गाण्याचे शब्द आहेत दिल मने न दिलबर मने मैं जावा तेरे बनने.

हेस या 1949 चित्रपटातलं गीतकार केदार शर्मा आणि संगीतकार स्नेहल भाटकर यांचं गीत मुकेश यांच्या आवाजात सादर आहे. ही चाल नंतर 1961 सालातल्या डार्क स्ट्रीट चित्रपटासाठी संगीतकार दत्ताराम यांनी इतने बड़े जहां में अपना भी कोई होता या गाण्यामधून पुनः श्रोत्यांना ऐकवली. गाण्याचे शब्द आहेत, भगवान जो तेरा भी भगवान कोई होता.

0: शेवटी कुंदनलाल सैगल यांचं सर्व परिचित गाणं 1937 सालातल्या प्रेसिडेंट चित्रपटासाठी ताजं संगीत रायचंद बोराल यांचं आहे. गाण्या अगोदर आणि नंतर गजेंद्र खन्ना यांनी आपुलकीपूर्ण निवेदन केलं आहे. गाण्याचे शब्द आहेत, एक बंगला बने न्यारा रहे कुनबा जिसमें सारा. पुढच्या भागात पुन्हा भेट होईल, तोपर्यंत नमस्कार.
1: आइए अब एक उनका बहुत ही एक मीठा गीत सुनते हैं, इसको सुनकर ही मैं उनका बहुत बड़ा फैन हो गया था. ये रेडियो पर काफी बजता था और आज भी बजता है. तो सुनिए ये गीत, जो सिर्फ गीत ही नहीं है, लाखों भारतीयों ही नहीं पूरी दुनिया के लोगों का एक सपना कह लीजिए. तो सुनिए गीत फिल्म प्रेसिडेंट से, एक बंगला बने न्यारा.

येणार नाही. काशीला जाणारे पुष्कळ रस्ते आहेत, पण कोणत्याही रस्त्यानं जायचं तरी आपलं घर सोडल्याशिवाय जाता येत नाही. हे जसं खरं आहे तसं कोणत्याही साधनामध्ये वासना बाळगून किंवा ती देवापासून निराळी ठेवून भागणार नाही. ती देवाची करायला, तिला मारायला देवाचं स्मरण पाहिजे. भगवंताचं होणं हे माझं या जन्मातलं मुख्य काम आहे असं समजावं. मी भगवंताचा कसा होईन याचा सारखा रात्रंदिवस विचार करावा. मी दुसऱ्या कोणाचा नाही ही खात्री असली म्हणजे भगवंताचं होता येतं. आपलं मन वासनेच्या अधीन होऊन तात्पुरत्या सुखाच्या मागं गेल्यामुळं थप्पड खाऊन परत येतं. लोक समजतात तितकं वासनेला जिंकणं कठीण नाही.

0: विचार आणि नामज्ञानी वासनेला खात्रीनं जिंकता येईल, मग आपलं कर्तेपण आपोआप मरून जाईल. हिमालयावर ज्यावेळी आकाशातून बर्फ पडतं त्यावेळी ते अगदी भुसभुशीत असतं, पण ते पडल्यावर काही काळानं दगडापेक्षाही घट्ट बनतं. त्याचप्रमाणे वासना ही सूक्ष्म आणि लवचिक आहे, पण आपण तिला देहबुद्धीनं अगदी घट्ट बनवून टाकतो, मग ती काढणं फार कठीण जातं. भगवंताची वासना हे वासना होऊच शकत नाही. ज्याप्रमाणे कणिक अनेक वेळा चाळून गव्हाचं सत्व काढतात, त्याप्रमाणे विषयाची सर्व वासना नाहीशी झाल्यावर जी उरते ती भगवंताची वासना आहे. वासना मारायला भगवंताचं अधिष्ठान हा एकच उपाय आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

खंडाळी नमस्कार, मी बोलते ज्योती चौधरी। आपल्या कदाचित तू सुद्धा या कथाकथन कार्यक्रमात आपण सर्वांचं मनापासून स्वागत। आजची कथा आहे पितळी भांडी आणि जाळीचं कपाट। सूर्याची किरण अंगावर घेत सोन्याप्रमाणात चकाकणारी लख घासून स्वच्छ केलेली पितळी भांडी आजही स्टील ऍक्रॅलिक डब्यांना मागे सारत आपला दबदबा कायम राखतातच। मध्यंतरी संस्कृती जपणाऱ्या हॉटेलमध्ये जाणं झालं आणि तिथलं प्रशस्त स्वयंपाकघर, त्यांची जेवणाची पारंपरिक बैठक असलेली पद्धत बघून खूपच आनंद झाला आणि बघता बघता मन भूतकाळाच्या पायऱ्या उतरून 8-9 वर्षाच्या पोरवयात खुंदडायला गेलं। तेव्हा बहुतेक सर्वांकडेच पितळी भांडी स्वयंपाकासाठी असत आणि त्याला कल्हई केली जाई। ज्या भांड्याला कल्हई असेल तेच भांड भाजीला वरण्यासाठी वापरायचं, पण भांड कोणतं वापरायचं याची जाण फक्त खाण्यासाठी स्वयंपाकघरात डोकावणाऱ्या आम्हा 8-9 वर्षाच्या दांडट पोटांना कशी येणार बरं। आई आणि बाबा दोघंही शिक्षकी पेशाचे असल्याने बहुधा सकाळी मी घरी एकटीच बरोबरीच्या मुलींबरोबर ओसरीवर खेळायचे। बाजूला राहणाऱ्या काकू माझ्याकडे अधेमध्ये लक्ष द्यायच्या। बरेचदा या काकूंच्या उन्हाळी कामांना बघून मी पण नसत व्याप वाढवून ठेवायचे। एकदा त्या आणि शेजारच्या आणखीन काकू मंडळी कसले तरी पापड करून उन्हात घालत होत्या। मला ते बघून आपणही काहीतरी मदत करावी असं वाटलं आणि ही मदत त्यांना फारच महागात पडली। झालं काय, त्या म्हणाल्या जर तुला मदत करायची असेलच तर त्या वाळणाऱ्या पापडांकडे लक्ष दे। मी एक भल्ला मोठा दंडा घेऊन त्या बाजेजवळ बसले। खरं तर 10 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली, पण पापडाजवळ तसं त्रास द्यायला कुणी आलं नाही। मी भारीच कंटाळले। तेवढ्यात दूरवरच्या आंब्याच्या झाडावर माकड उड्या मारताना दिसलेत आणि झालं मला चेव आला। मी जोर जोरात काठी बडवू लागले, पण त्याचा परिणाम झाला भलताच। या लहानग्या चिमुरडीला न घाबरताच ती माकडटोळी पापड्यांच्या दिशेने धावत पळत आली आणि त्यांनी अक्षरशः पापडाचा समाचार घेतला। यानंतर कुणीतरी या पोर्टीनंच माकडांना बोलावणं धाडलं असं रागारागानं म्हटलं आणि माझ्या पाठीत दपाटा घातला। आमच्या घरी ना पितळी भांड्यांचं जरा जास्तच लाड होत। या पितळी भांड्यांमध्ये विशिष्टच पदार्थ करायचे असतात, आंबट पदार्थ मुळीच करायचे नसतात हे मला कसं ठाऊक राहणार, सांगा ना। लहानपणी ना मला पन्न भात फार आवडायचा, आताही आवडतो म्हणा, पण लहानपणची बातच मिळाली। आईनं एकदा कुकरमध्ये कैऱ्या पन्न्यासाठी उकळून ठेवल्या होत्या आणि सोबत भात पण होता। मला उकडलेल्या कैऱ्यांपासून पन्ह कसं करतात ते मात्र ठाऊक होतं। पन्ह्यासाठी गळ

काढायचा असतो? मग मी कैरी घेतली आणि एक छानशी पितळी वाटी होती त्यामध्ये मस्तपैकी कैरी कुस्करली, भरपूर साखर घातली आणि पाणी घातलं, मीठ घातलं आणि छान पन्ह आणि भात मी खायला बसले. भात पन्हवरपण झालं आणि पितळी भांड्यांनी कमाल केली. थोड्या वेळानं मला उलट्या सुरू झाल्या, पोट दुखू लागलं, कुणीतरी आईला बोलावणं धाडलं. मग धावत पळ डॉक्टरकडे नेलं. पोरीने काही बाई खाल्लं का विचारल्यावर माझं विंद फुटलं. मी सांगितलं पण भात खाल्ला आणि तोही छान छान नवीन वाट्यात. आई ओरडलीच, अग बावळट काय केलंस, बिना कलईच्या भांड्यात पण प्यायलीस, बरं झालं लवकर डॉक्टरकडे घेऊन गेलो, नाहीतर काय झालं असतं. त्यानंतर कित्येक दिवस पण बघितलं की धडधडायचा माझा जीव. यातले पितळी डबे वेगवेगळ्या आकाराचे असत. या पितळी डब्यांची खणांचे डबा, फिरकीचा तांब्या आणि पेडेघाटी डबा अशी वेगवेगळी पद्धत होती. चार खणांचा पितळी डबा, त्याचा उपयोग परगावी जाताना भूक नको पण शिदोरी हवी म्हणून सर्वांची न्याहारी नेण्यासाठी केला जाई. परगावी जाताना बहुधा तो अवजड डबा माझ्याहून थोरली बहीण सांभाळायची. एक होता फिरकीचा तांब्या. हा तांब्या म्हणजे जणू काही आमचा प्राण होता. त्याची गंमत म्हणजे यात खरं तर जेमतेम दोन तांब्या पाणी मावायचं, पण याला प्रवासात सांभाळण्याचे नखरेच भारी असत. थोडंसंही दुर्लक्ष याच्याकडे झालं की हा जाईल आणि कुणाचं तरी टाळकं फोडायचं, पण याला लावलेल्या हिरव्या जग्यानं पाणी मात्र थंडगार व्हायचं. उंच फडताळावर ठेवलेला पेडेघाटी डबा मला बघायला खूप आवडायचं, कारण या दोन खण होते, एकात बहुधा बेसनाचे आणि एकात रव्याचे लाडू असत. पोरासुरांच्या हाती लागू नये म्हणून डब्यास मागे सर कोण ठेवला जायचा, पण खाऊ आहे म्हटलं की भूक तर पोटात उडा मारणारच ना. मग मी आणि बहीण कशा बशा वर चढून डबा काठीने खाली काढायचो आणि मग कॅच कॅच कॅच कॅच करत काठीनं पुढे पुढे डबा करायचा. असं करताना डब्याच्या दिशी खाली झाकण उघडून पडला आणि त्या लाडूंनी सपशेल भुईला लोटांगण घातलं. यानंतर आमच्या खादाळपणाचा व्रात्यपणाचा जगजाहीर सत्कार करण्यात आला. या पितळी डब्यांची खासियत म्हणजे हिरवे झालेले डबे चिंच लिंबू लावून चकाकत घासून उन्हात वाळवायला ठेवत त्यावेळी त्यात चेहरा बघायला भारी आवडायचं. मग या डब्यांच्या ठरलेल्या जागा असत, तिथे पाटीवर डबे ओळीनी मांडली जात. यानंतर मस्त असणारी वस्तू म्हणजे जाळीचं कपाट. आमच्याकडे एक जाळीचं लाकडी कपाट होतं, अगदी आजीच्या काळातलं. वर्षा दोन वर्षानं याला पॉलिश करून पुन्हा पुन्हा एकदम नव्व कोरं बनवण्यात येईल. या जाळीच्या कपाटात दूध दही तूप ठेवण्यात यायचं, तसंच अन्नही खालच्या कप्प्यात असायचं. बरं, या जाळीच्या कपाटाची ना मला नेहमीच खूप अप्रूप असायचं. तेव्हा फ्रीज इतका घराघरात पोहोचला नव्हता, त्यामुळे गार पाण्यात भांडं घालून आमरस पण रात्रीसाठी विराजमान व्हायचा. या जाईच्या कपाटात काय काय ठेवलं असायचं. एकदा घरी आमरस पापड कुरडया असा बेत होता. मी करण्यापूर्वीच त्याला मटकावत होते. मग आईनं मला रागी भरलं. मला राग आला आणि मी जेवलेच नाही. दुपारी सर्वांची निजामीच झाली आणि मी मांजर पावलाने माझघरात आले. जाईचं कपाट केव्हाच मला खुणावत होत. मुकीने पोटात झिम्मा खेळायला सुरुवात केली होती. मी बघितलं तर कपाटात रसच नव्हता, मी खड्डू झाले. मग ताटात भाजी वाढून घेतली आणि पोळी घेऊन खाऊ लागले. डोळ्यातनं तर अगदी अश्रू दाटून आलेले. तो कुणीतरी ताटात रसाची वाटी भरून ठेवली आणि कुरडया पापड ठेवले. कुणाला मी आवडतच नाही ही मनातील भावना ठामच झालेली. यानंतर आईनं ए वेडाबाई अगं चल माझंही जेवण अजून व्हायचंय बरं, असं म्हणत चमचाभर रस माझा खाऊ घातला. आजपर्यंत अनेकदा मी रस खाल्लाय पण ती चव मात्र कुठल्याच रसाला आजपर्यंत आलेली नाही. असं का?

0: राम राम मंडल डॉक्टर राजेश नामदेव आहे. म्हणजे तुमचा लाडका बाळू बाळू आणि यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपल्या बरोबर परत आहेत सायकोलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट, काउन्सिलर डॉक्टर आनंद पाटील. आनंद राम राम.
1: राम राम
0: आनंद. मागचा विषय कंटिन्यू करूया. मला एक सांग, आता शब्दशः अर्थ नको घेऊ. असं आपण लहानपणापासून ऐकत आलोय, आपली पूर्व जात ही लाईन आहे, म्हण आहे काय म्हण, की स्वभावाला औषध नसतं. याच्यात औषध म्हणजे तू जसा जन्मलायस तसाच त्या स्वभावाने मरणार. आता तुझी 25 वर्षाची प्रॅक्टिस आहे, तुझं मत काय या म्हणीबद्दल की स्वभावाला औषध नाही, स्वभाव बदलत नाही?
1: तर काही प्रमाणात हे खरं आहे, कारण आम्ही त्यांचीच मदत करू शकतो जो ह्या मदत घेण्याच्या प्रोसेसमध्ये भाग घ्यायला तयार आहे. जसं उदाहरणार्थ एखादा व्यक्ती तापट स्वभावाचा आहे, तर जर तो त्याला जाणवतं की आपल्या ह्या स्वभावामुळे
0: आपला स्वभाव म्हणजे जन्मजात स्वभाव असतो,
1: ओके, तर जो पहिल्यापासून आहे त्याला स्वभाव म्हणतो आपण. आणि एका लेवल नंतर जे लक्षणं बदलतात त्याला आजार समजतो.
0: व्हेरी गुड.
1: तर एखाद्याचा स्वभाव तापट आहे आणि त्याच्या लक्षात येतं की त्याच्यामुळे माझी नाती खराब झाली, माझं बिझनेसमध्ये नुकसान झालं, तर त्याला रिअलाइज होतं की हा स्वभाव मला त्रास देतोय, याच्याबद्दल मला काहीतरी केलं पाहिजे. जेव्हा तो मदत मागायला येतो तेव्हा त्याची मदत करणं सोपं जातं. पण समजा त्याची पत्नी किंवा त्याची बहीण, भाऊ, आई वडील आले की याचा स्वभाव तापट आहे, याच्यासाठी काहीतरी करा, आणि जर त्याच्या मनाची तयारी नसेल त्या प्रोसेसमध्ये भाग घ्यायची, तर मग कठीण जातं, चॅलेंजिंग होतं.
0: अच्छा, म्हणजे मला जर मान्य झालं, मला म्हणजे मला जाणवलं पाहिजे आत खोलवर की यार हा माझा चांगलापणा, हा वाईटपणा, म्हणजे चांगुलपणा पण वाईट असेल का रे? अति
1: अति चांगुलपणा पण कधी कधी त्रासदायक ठरतो, कारण लोक गैरफायदा घेतात. जो काम करतो ऑफिसमध्ये त्याच्यावरच जास्त काम थोपलं जातं, आणि जे काम चुकार आहेत त्यांना सूट दिली जाते. तर कुठलीही गोष्ट अति झाली की त्रासदायक असते.
0: खूप सुंदर बोललास.
1: जसं उदाहरणार्थ आता मिलिटरीची लोक असतात, त्यांना डिसिप्लिनची सवय असते, पण घरी पण ते डिसिप्लिन करायला लागतात. जर बायकोचा स्वभाव वेगळा आहे, मुलांचा स्वभाव वेगळा आहे, त्यांना ते नाही जमत. एकच फॉर्म्युला सगळीकडे वापरायचा नसतो. तर कधी कधी जे आर्मीसाठी चांगलं आहे डिसिप्लिन, ते घरी क्लेश तयार करतं, घरच्यांचा स्ट्रेस लेवल वाढतो. तर म्हणून अॅडॅप्ट करायला शिकायला पाहिजे की ऑफिसमध्ये वेगळं, जिथे जे गरजेचं ते केलं, घरी घरच्यांचा स्वभाव कसा आहे तर ते सगळं गृहित धरून मग धोरण तसं बदलायला पाहिजे.
0: ओके. आनंद, मला तुझ्याशी बोलताना हे जाणवत आहे, हा एक दोन पार्टचा विषय नाही आहे, आपण थोडासा हा सेशन प्रॉपर 4-5 पार्टमध्ये करावं. आता मला सांग की सर्वात पहिले मला त्रास आहे हे मला जाणवलं पाहिजे, माझ्या घरच्यांना जाणवलं पाहिजे, जेणेकरून मी त्यापर्यंत आलो पाहिजे. तर अॅबनॉर्मल स्वभाव म्हणजे नेमकं काय? तू जसं म्हटला की स्वभाव जन्मजात असतो, आजार नंतर होतो, मानसिक आजार म्हणजे काय?
1: मानसिक आजार आपण त्याला म्हणतो जेव्हा भावना, विचार आणि वर्तणूक याच्यात जर बदल झाला आणि त्याचा त्रास व्हायला लागला, तर त्या प्रॉब्लेमला मग मानसिक आजार म्हणतात. आता उदाहरणार्थ की थोड्या दिवसांसाठी त्रास होत असेल आणि माणूस जर तो स्वतःहून जर ते हँडल करू शकतो, त्याच्यातून बाहेर येऊ शकत असेल, तर मग त्याला आजार नाही म्हणणार. पण एक ठराविक काळ गेला तरी सुद्धा त्याच्यातून बाहेर येता नाही येते, मग त्याला आजार म्हटलं जातं. जसं उदाहरणार्थ आता डिप्रेशन आहे, तर लोक कॉमनली यूज करतात, अरे जाम डिप्रेस वाटतंय मला, पण ते एक दोन दिवस वाटल्यानंतर ते सावरतात, मग त्याला आम्ही आजार नाही म्हणत. किंवा एखाद्या व्यक्ती घरी आजोबा वारले समजा, आणि त्याच्यामुळे दुःख झालं, तुम्ही क्लोज होता आजोबांना, तुम्हाला वाईट वाटतंय, दुःख वाटतंय, तर काही दिवस तुम्हाला ते दुःख वाटणार आहे, तर त्याला डिप्रेशन नाही म्हणत. पण जर सातत्याने तुम्हाला तसं वाटायला लागलं, म्हणजे 2 आठवडे गेले 3 आठवडे 4 आठवडे गेले तरी सुद्धा तुम्ही त्याच्यातनं बाहेर येऊ शकत नाही आहात, तेव्हा मग ते आजाराची सुरुवात झाली असं आम्ही म्हणतो.
0: म्हणजे आता काहीतरी सिच्युएशन आलं त्याच्यामुळे मी अति आनंदी झालोय, अति दुःखी झालोय, तो पिरियड 1-2 दिवसाचाच असला पाहिजे,
1: काही दिवस
0: है ना, त्याच्यानंतर जर तो राहत असेल तर समथिंग इज रॉंग विथ यू.
1: जसं डिप्रेशनसाठी 15 दिवसाचा क्रायटेरिया आहे,
0: ओके,
1: की 15 दिवसापेक्षा जास्त जर लक्षणं टिकून राहिली याचा अर्थ आजार आहे आणि मग मदत घ्यायला पाहिजे.
0: ओके. व्हॉट इज डिप्रेशन?
1: डिप्रेशन असा आजार आहे ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त वेळ आणि जास्तीत जास्त दिवस आठवड्यातले जर तुम्ही नाराज असायला लागलात, उदास वाटायला लागलं, तुमचे उत्साह कमी झाला, इंटरेस्ट कमी झाला, एनर्जी लेवल कमी झाली, ओव्हर थिंकिंग करायला लागला, जास्त विचार करायला लागला, आणि जर तुम्हाला असे टोकाचे विचारायला लागले की जगण्यात काय अर्थ नाही, काही उमेद नाही राहिली, स्वतःबद्दल असं वाटायला लागलं की मी काही कामाचं नाही आहे, वर्थलेस फिलिंग यायला लागलं, आणि कधी कधी ह्या जगण्यातच काय अर्थ नाही, त्यापेक्षा मी मरून गेलेलं बरं किंवा कुठेतरी निघून गेलेलं बरं, आत्महत्येचे विचारायला लागले, तर ही सगळी जी लक्षणं आहेत ही डिप्रेशनची लक्षणं आहेत. आणि जर ही लक्षणं ठराविक काळासाठी म्हणजे 15 दिवसांपेक्षा जास्त जर राहिली तर डेफिनेटली हा डिप्रेसिव्ह डिसऑर्डर आहे आणि त्याला सायकॅट्रिस्टकडे जायला पाहिजे.
0: काय येतं डिप्रेशन?
1: जसं मी म्हणालो की कॉमन कारण काय आहे की फॅमिली हिस्ट्री असते, म्हणजे जेनेटिक्स वीक असतं त्यांचं, आणि सिच्युएशनल रिझन्स असतात, म्हणजे सायकोलॉजिकल रिझन्स पण असतात. काही इव्हेंट घडतो ज्याच्यामध्ये धक्का बसतो आणि त्याच्यातनं सावरायला त्रास होतो, तर हे सोशल रिझन्स पण असतात. आणि काही पर्सनॅलिटीज असतात जे जास्त प्रोन असतात डिप्रेशनसाठी. जसं उदाहरणार्थ काही अँक्शियस पर्सनॅलिटीचे लोक असतात किंवा डिपेंडेंट पर्सनॅलिटीचे लोक असतात की ज्यांना लोकांवर जास्त अवलंबून राहतात ते, आणि मग त्या व्यक्तीने समजा जर नीट साथ दिली नाही तर त्यांना मग घबराट व्हायला लागते, त्यांना टेन्शन यायला लागतं, उदास वाटायला लागतं. तर ही कॉमन कारणं आहेत ज्याच्यामुळे डिप्रेशन होऊ शकतं. पण सगळ्यात महत्वाचं कारण जे आहे तर ते आहे की ब्रेनमध्ये विचारांचं भावनांचं जे केंद्र असतं तर त्याच्यामध्ये तो सिरोटोनिन नावाचा जो केमिकल असतो तर त्याची कमतरता सुरू व्हायला लागली तर लक्षणं दिसायला लागतात.
0: चल, आनंद, मी मध्यंतरी असं ऐकलं होतं, वाचण्यात आलं इनफॅक्ट माझ्या, की काय काय फूडमुळे सेरोटोनिन वाढू शकतं, इज इट ट्रू?
1: हो, डेफिनेटली. जे फर्मेंटेड प्रोडक्ट असतात तर त्याच्यानी सेरोटोनिन वाढू शकतं, पण याच्यावर खूप रिसर्च झाला आहे. आणि फक्त असं करून बघितलेलं आहे लोकांनी की फक्त असे फूड्स देऊन आजार बरा होतो का, तर त्या रिसर्चमध्ये असं लक्षात आलं की दॅट इज नॉट इनफ. फक्त फूड चेंजेस करून डिप्रेशन पूर्ण जात नाही.
0: ओके,
1: ते ऍडिशनल गोष्टी झाल्या की ऍडिशनल तुम्ही
0: सप्लिमेंट म्हणून वेगळे सप्लिमेंट म्हणून बघावं. अर्लीएस्ट व्हिजिट टू डॉक्टर इज द बेस्ट.
1: अर्ली डिटेक्शन, अर्ली ट्रीटमेंट, बेस्ट रिझल्ट.
0: है ना? डिप्रेशन आलंय, एखाद्या सिच्युएशनमुळे आलंय आणि त्यामुळे ती कम्प्लीट फॅमिलीच डिप्रेस झालेली आहे आणि एकमेकांच्या सहवासामुळे ते अजून डिप्रेस होत आहेत, असं घडतं?
1: डेफिनेटली. समजा घरातले एक मेंबर डिप्रेस असेल, आणि जसं माझा एक पेशंटचा किस्सा मला आठवला की कोविडमध्ये त्याचा जॉब गेला होता, 2 वर्ष झाली जॉब नव्हता, त्यांचे सेव्हिंग्स ते संपवत होते, आणि कोविड पिरियडमध्ये त्याच्या मनात जे डिप्रेशन यायला लागलं, अँझायटी यायला लागली, तर त्याला बाहेर पडायची भीती वाटायला लागली. म्हणून कोविड संपल्यानंतर तो जॉब शोधायला बाहेरच पडे ना. त्याला असं वाटायचं की मी बाहेर पडलो तर मला चक्कर येईल, मला घबराट होईल, मला काय, मी जर चक्करून पडलो तर माझं कोण बघेल. तर म्हणून तो घराबाहेर एकटा पडायचाच नाही, तर म्हणून त्याने इंटरव्ह्यू देणं बंद केलं. इंटरव्ह्यू मध्ये गेला कसं तरी, त्याला घेऊन गेले सगळेजण, मित्रमंडळी घेऊन आल्यावर की ये आमची ओळख आहे, तुझं होऊन जाईल काम. तर इंटरव्ह्यू मध्ये त्याला बोलता आला नाही, ब्लँक झाला तो, घबराट झाली त्याला, पॅनिक झाला तो. तर अर्निंगचे सोर्सेस बंद झाले, तो पण ऍक्टिव्ह नाहीये, तर त्याच्यामुळे बायको पण डिप्रेस व्हायला लागली, मुलांवर परिणाम व्हायला लागला, मुलांना इन्सिक्युअर वाटायला लागलं की पुढे कसं होईल काय होईल, तर पूर्ण घरातलं वातावरण बिघडलं. शेवटी कसं बसं ते ट्रीटमेंटला आले आणि मग त्याची घबराट कमी झाली, मग त्याला आम्ही छोटे छोटे टास्क दिले. त्याला असं सांगितलं की ठीक आहे, आधी तू फक्त 1 किलोमीटर एकटा जा पुढे सामान घेऊन ये. ते जमायला लागल्यानंतर त्याचा थोडा कॉन्फिडन्स वाढला, मग त्याला सांगितलं की आता तू 3 किलोमीटर एकटा जा. असं हळूहळू ग्रेडेड त्याला आम्ही चॅलेंजेस दिले आणि प्रत्येक चॅलेंज पूर्ण झाल्यावर त्याचा तो कॉन्फिडन्स वाढायला लागला. मग त्याला आम्ही तयारी करायला सांगितली की इंटरव्ह्यूची तयारी कर, एक कॅमेरा ठेवून रेकॉर्ड कर फोनमध्ये की तू कसा बोलतोयस, मग तुला फीडबॅक मिळेल, मग तू त्याच्यात इम्प्रुव्हमेंट करू शकशील. तर त्याची अशी तयारी करून घेतली आणि मग शेवटी त्याने इंटरव्ह्यू दिला, इंटरव्ह्यू त्याला जॉब सिलेक्शन झालं आणि आता गाडी रुळावर आली.
0: आनंद, आता आम्ही ना फक्त पेशंटकडे बघतो, अरे हा सगळ्या बघतोय, जर बाहेर जा फिरायला जा, किती बोर करतोय, तुझ्यामुळे आम्हाला कंटाळा येतो. पण तो डिप्रेस पेशंट, तो आतून काय झालेला असतो?
1: हा कॉमन सल्ला घरचे देत असतात की जरा हवा बदल करा, त्याला बरं वाटेल. तर जो पेशंट डिप्रेस असतो ना, तर तो काश्मीरला जरी गेला तरी तो एन्जॉय करू शकत नाही, कारण त्याला ते सगळं निरर्थक वाटतं, त्याचं जे लक्षच लागत नाही कशात, आणि तो डिप्रेस असल्यामुळे त्याच्यातली तो मजा घेऊ शकत नाही. तर म्हणून आम्ही सांगत असतो आधी डिप्रेशनची ट्रीटमेंट करा, त्याला बरं वाटायला लागल्यावर मग त्याला काश्मीरला न्या, तर तो एन्जॉय तरी करेल.
0: नाही, डिप्रेस पेशंट आतून काय झालेला असतो, किती तुटलेला असतो, म्हणजे सल्ला देणं सोपं आहे, पण तो पेशंट आतून काय फिलत करत असतो स्वतःबद्दल?
1: तर बऱ्याच वेळा पेशंट जेव्हा डिप्रेस असतो तर त्याला त्याची कार्यक्षमतेवर परिणाम झालेला असतो, म्हणून त्याला गिल्ट पण वाटत असतं, त्याला शरम पण वाटत असतं.
0: त्याला माहिती आहे त्याला त्रास होतोय, आतून जाणीव आहे त्याला.
1: म्हणजे बऱ्याच काही लोकांना जाणीव असते, पण काही लोकांना समजतच नसतं की त्यांना काय होतंय. ते स्वतःलाच दोष देत असतात की मी कामावर जात नाहीये, माझ्याकडनं होत नाहीये, तर ते स्वतःला दोष देत असतात, स्वतःला कोसत असतात. ह्या ज्या भावना आहेत की गिल्टी वाटणं, शरम वाटणे, पश्चाताप वाटणे,
0: आणि त्याच्यामुळे तू लोकांना बाहेर जाणं हे करणं अवॉइड करतोय,
1: कारण लोक विचारतील ना की तू सध्या काय करतोय,
0: डिफेन्सिव्ह मेकॅनिझम,
1: लोक विचारतील ना की सध्या तू काय करतोस, तुम्ही काय सांगू त्यांना, त्यापेक्षा नकोच भेटायला कोणाला.
0: किती महत्वाचं आहे ना रे, त्याच्यासाठी त्याची हालत काय असेल, आपण फक्त त्याला वेडा वेडा म्हणतो, काय करत नाही हे करत नाही, त्याची हालत काय होत असेल बिचारे.
1: नातेवाईक म्हणतात की याला काम करायचं नाही म्हणून हा जात नाही,
0: त्याला त्याच्यावरच ब्लेम,
1: उलट ब्लेम, मग त्याला अजून गिल्टी वाटतं. ऍक्च्युली त्याला इच्छा असते पण ड्राईव्ह नसते, जी
0: उत्स्फूर्त उर्मी नसते,
1: इच्छा असते करायचं आहे पण हिंमत होत नाही,
0: आणि त्याला ती त्याची जाणीव आहे त्याच्यामुळे पण तो मरत असेल आणि लोक बोलत आहे त्याच्यामुळे पण तो आतल्यात मरतोय,
1: म्हणजे सगळीकडनं तो अजून खचत जातो.
0: तो आला की तू त्याला मेडिसिनल पण करतो आणि काउन्सिलिंग पण करतो, आणि त्यावेळेस तू घरच्यांना काय सांगतो की ह्या पेशंटला कसं हँडल करा?
1: तर ह्या आजाराबद्दल माहिती देणं म्हणजे एज्युकेट करणं लोकांना हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे ट्रीटमेंटचा.
0: आणि मग त्यावेळेस फॅमिलीमध्ये कोणाकोणाला बोलवावं लागतं?
1: तर जे कोणी फॅमिली मेंबर्स आहेत
0: सगळ्यांना बोलवतो.
1: हा, जर कोणी जे लाईफ पार्टनर असेल, पॅरेंट्स असतील, किंवा जेव्हा मुलांना प्रॉब्लेम्स येतात तेव्हा त्यांच्या आई वडिलांना समजून सांगणं, तर की हा आजार आहे, हा आजार कशामुळे झालेला आहे, हा जो पेशंट आहे हा काही हे मुद्दामन करत नाहीये, तर ह्या आजारामध्ये असं होतं म्हणून तो कामावर जात नाहीये, तो ऍक्टिव्ह नाहीये, हे सगळं जेव्हा त्यांचे समज गैरसमज दूर केल्यानंतर औषधाचं महत्व काय आहे, त्यांनी तुमचे काही प्रश्न आहेत का ते विचारा, म्हणजे मनात काही संकोच ठेवू नका, तर अशा पद्धतीने आम्ही त्यांना बोलतं करतो आणि एज्युकेट करतो. हा भाग जर नीट केला तर पुढचं काम सोपं होऊन जातं.
0: अच्छा, तू जसं म्हटलं की जितक्या लवकर पेशंट येईल तितकंच चांगला. पेशंटने याच्यात टाळलं, त्याला समजलं नाही किंवा त्याच्याकडे लक्ष देणारं कोणी नाहीये, त्यामुळे डिप्रेशन खूप क्रॉनिक झालं तर काय होतं?
1: बऱ्याच वेळा हा आजार स्वतःहून बरा होत नाही, तर तो त्याची कार्यक्षमता कमी कमी कमी होत जाते, आणि बऱ्याच वेळा नातेवाईक पण आहे ना अगदी असं हिंमत सोडून देतात की आता हा असाच राहणार आहे असं समजून ते गिव्ह अप करतात, तर ते सगळ्यात वाईट आहे, कारण तो पेशंट पण हे बघत असतो की आता हे मला यांनी सांगणं पण बंद करून टाकलं, तो अजून खचत जातो, तो अगदी आपल्या एका कोशात जायला लागतो. तर डेफिनेटली मदत घ्यायला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की लोकांना असं वाटतं की हा आधी चांगला होता, अचानक हा असा झाला, याला काही बाहेरचं तर नाही झालेलं ना.
0: हा एक नवीन प्रकार तो राहिलाच विचारायचा.
1: तर लोकांना असं वाटतं की कोणीतरी नजर लावली, आमचं सगळं चांगलं चाललं होतं, लोकांना बघवत नाही, कोणीतरी काहीतरी चारलं असेल, खाऊ घातलं असेल, तर असे खूप समाजात आपल्या प्रचलित आहेत असे विचार.
0: आणि हे सगळ्या स्ट्रॅटामध्ये
1: अगदी एज्युकेटेड लोकांसुद्धा, आणि आमच्याकडे यायच्या आधी बरेच लोक बाहेरचं बघून आलेले असतात, भक्ताकडे जाऊन आलेले असतात, आणि मग शेवटी कुठेच फरक नाही पडत, मग कोणीतरी सांगता अरे आमच्या डॉक्टरांकडे जा, आमच्या पेशंटला बरं पडलं.
0: आनंद सॉरी अगेन आय विल इंटरप्ट यू. तसं पाहिलं जर लवकर समजलं तर ट्रीटमेंट इज इझी ना,
1: आणि रिस्पॉन्स इज बेटर.
0: हा, रिस्पॉन्स इज बेटर, इट्स नॉट दॅट कॉम्प्लिकेटेड ना. वी मेक इट, वी एज अ पेशंट मेक इट कॉम्प्लिकेटेड.
1: खरं तर आपल्या समाजात काय आहे की लोकांना अशी धारणा असते की काहीतरी ग्रह खराब आहेत किंवा कोणीतरी बाहेरचं केलं असेल, म्हणून ते पुजाऱ्याकडे जातील, कुंडली दाखवतील, भक्ताकडे जातील, हे सगळे प्रयोग जे आहेत, अंगठ्या घालतील, काय काय अजून क्रिस्टल्स घालतील, तर हे सगळे प्रयोग केल्यानंतर जेव्हा फरक नाही पडत त्यावेळेस मग त्यांना वाटतं की आता पुढे काय करायला पाहिजे, तर कोण ना कोणतरी पेशंट सांगतो त्यांना की अरे मला पण असं झालं होतं, तुम्ही तिकडे जा तुम्हाला फरक पडेल. माझ्याकडे तर एक अशी पेशंट आहे, गावातली पेशंट आहे, तर तिला दडपण यायचं, घबराट व्हायची, उदास वाटायचं, तिला फरक पडला म्हणून तिने तिच्या गावातनं माझ्याकडे कमीत कमी 15 पेशंट पाठवले असतील.
0: काय बोलतो,
1: म्हणजे तिच्या गावातले जे डॉक्टर होते ते फक्त सलाईन लावायचे आणि इंजेक्शन द्यायचे पेशंटला, पण ती ओळखायची की अरे तुला असं होतंय ना, तुला हा त्रास नाहीये, तू सलाईन इंजेक्शन नको घेऊ, तू अशा डॉक्टरांकडे जा.
0: किती
1: शिकलेली पण नाहीये ती जी बाई आहे, ती शिकलेली पण नाहीये, पण ती ओळखायची कोणाला अँग्झायटी आहे, कोणाला डिप्रेशन आहे, ती बरोबर पाठवते.

0: ट्रीटमेंट इन द सेन्स की मेडिकेशन
1: मेडिकेशन आणि काउन्सिलिंग साइड बाय साइड चालू असतं. तर जनरली चांगला फरक पडायला 4-6 आठवडे लागतात, म्हणून पेशंटला आधी तयार करावं लागतं की बघ थोडा वेळ लागेल, थोडा धीर धर, टप्प्याटप्प्याने पडेल फरक तुला, आणि नंतर गुण टिकवण्यासाठी आपण काही दिवस चालू ठेवू. स्वतःच्या मनाने गोळ्या बंद करू नको, त्याची एक पद्धत असते कुठली गोळी आधी बंद करायची कुठली नंतर आम्ही सांगू तुला. तर टचमध्ये राहा, फॉलोअप चांगला ठेव, हे सगळं एज्युकेट करावं लागतं. ज्या पेशंट्सला कधी परत एकदा डिप्रेशन होतं किंवा दोनदा तिनदा होतं आयुष्यात रिलॅप्स होतो,
0: आणि ते किती दिवसांनी होतं असं काही सांग,
1: असं काही फिक्स नसतं,
0: कारण ट्रिगर झालं.
1: हा, तर काही लोकांच्या जीवनात खूप चॅलेंजेस असतात, ऑनगोईंग प्रॉब्लेम्स असतात ज्यांना काही उत्तर नसतं. जसं फॉर एक्झाम्पल आर्थिक अडचणी असतात, तर त्याच्यावर त्यांना काही इमिजिएट सोल्युशन नसतात, तर त्यांना परत डिप्रेशन येण्याची शक्यता असते. किंवा काही घटना घडतात,
0: ट्रीटमेंट पूर्ण झाल्यावर सुद्धा,
1: हा समजा एखादा मोठी घटना घडली आयुष्यात, तर त्याच्यानंतर परत एकदा डिप्रेशन येऊ शकतं. कारण मुळातच ही व्यक्ती जी आहे ही सेन्सिटिव्ह आहे आणि त्यांना टेंडन्सी आहे डिप्रेशनची, म्हणून त्यांना डिप्रेशन परत येऊ शकतं. मग अशा वेळेस परत ट्रीटमेंट सुरू करावी लागते. मग आम्ही जरा म्हणतो त्यांना की जा ठीक आहे, तुम्हाला दुसऱ्यांदा झालं ना, तर ह्यावेळेस आपण जरा मेंटेनन्स थेरपी थोडीशी जास्त घेऊ. तर मग 9 ते 12 महिन्याच्या ऐवजी तुम्ही 1.5 वर्ष घ्या, 2 वर्ष घ्या, आणि साईड बाय साईड काउन्सिलिंग करून त्यांना आम्ही परत एकदा उभं राहायला शिकवत असतो. मग त्यांचे कोपिंग स्किल्स इम्प्रूव्ह झाले, आम्हाला खात्री वाटली की आता हा बरा आहे, तर मग आम्ही परत एकदा त्यांना हळूहळू गोळ्या बंद करून, हळूहळू गोळ्या कमी करून बंद करायचा प्रयत्न करू.
0: म्हणजे हे जे हॅबिच्युअल असतील, जे इतके सेन्सिटिव्ह असतील, ज्यांना डिप्रेशन, मग त्यांना आपल्याला असं सांगता येत नाही का ही शुड व्हिजिट काउन्सिलर रेग्युलरली इवन दो इज नॉट टेकिंग मेडिसिन, ही हॅव स्टॉप्ड हिज मेडिसिन.
1: जनरली काय असतं की ट्रीटमेंटचा भाग म्हणून त्यांना हेल्दी कोपिंग स्किल्स, एक्सरसाइज, प्राणायाम, मेडिटेशन हे तर आम्ही सांगतोच आणि फॉलोअपचं महत्व पण सांगतो. आणि आम्ही त्यांना हे सांगतो की पुढे गोळ्या औषधं बंद झाल्यानंतर काही चॅलेंजेस आले तर लवकर सल्ला घ्या, आणि जर काही ऑनगोईंग इश्यूज असतील तर आमच्या टीममध्ये काउन्सिलर्स असतातच, तर तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. तर वेळेत सल्ला घ्या म्हणजे आजार होईपर्यंत थांबू नका.
0: ओके, यू मेन्शन मेडिटेशन वगैरे, हाऊ डज इट हेल्प्स इन केस ऑफ डिप्रेशन?
1: आता डिप्रेशन पेक्षा अँग्झायटीचे जे डिसऑर्डर्स असतात,
0: अँग्झायटीवर आपण नंतर बोलूया.
1: तर डिप्रेशनमध्ये जनरली प्राणायामाची जास्त फायदा, डिप्रेशनमध्ये प्राणायामाचा खूप चांगला रोल आहे. जसं उदाहरणार्थ भस्त्रिका प्राणायाम आहे, त्याच्याने ऊर्जा वाढते. तर डिप्रेशन इज अ लो एनर्जी स्टेट, तो प्राणायामाने ऊर्जा वाढवली तर त्याला डिप्रेशनमधून बाहेर व्हायला मदत होते. तर औषधोपचार, काउन्सिलिंग, प्राणायाम हे जे कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे. आणि एक्सरसाइज इज द मोस्ट अंडर युटिलाइज अँटी डिप्रेसंट.
0: ओके,
1: म्हणजे व्यायामामुळे मूड एलिव्हेट होतो, व्यायामामुळे मूड सुधारतो, पण व्यायाम हा खूप कमी वापरला गेलेला पर्याय आहे. तर माझ्याकडे व्यायाम करा असं मी सांगतो, तर बरेच लोक म्हणतात आम्ही करू पण करत नाहीत, म्हणून मी आठवड्यातनं 3 वेळा ऑनलाईन व्यायाम करतो.
0: वा,
1: मंगळ गुरु शनी 7:30 ते 8:30 मी झूमवर व्यायाम करतो. ज्यांना जॉईन करायचं कंपनी हवी मी द्यायला तयार आहे असं म्हणून आमचं एक
0: दिस इज ओपन फॉर एव्हरीबडी,
1: इट इज फ्री अँड ओपन फॉर एव्हरीबडी.
0: हे सांगतोस त्याचं आयडी?
1: आयडी आता मला लगेच सांगता नाही येणार,
0: पण ठीक आहे, कळशील तू.
1: हा, कळतील ना.
0: ओके,
1: तर त्याच्यामध्ये जर आयडी हवी असेल म्हणजे, तर माझ्या युट्यूब व्हिडिओवर त्याचं आहे. म्हणजे
0: युट्यूबचं नाव काय?
1: डॉक्टर आनंद पाटील नाशिक जर सर्च केलं युट्यूबवर तर एक्सरसाइज नावाची जी प्लेलिस्ट आहे तर त्याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे.
0: व्हेरी गुड. बरं आनंद, आता मला एक सांग, डिप्रेशनचा आणि वयाचा काही संबंध आहे का?
1: तर जनरली डिप्रेशन असा आजार आहे जो मिडल एज मध्ये जास्त कॉमन आहे, पण लहान मुलांना सुद्धा डिप्रेशन होऊ शकतं.
0: लहान मुलांना? म्हणजे
1: अगदी, म्हणजे माझ्याकडे 5 वर्षाच्या मुलाला पण मी ट्रीट केलेलं आहे डिप्रेशनसाठी.
0: काय बोलतो?
1: त्याची लक्षणं काय होती माहितीये? की त्याची झोप कमी झाली होती, तो मित्रांबरोबर बाहेर खेळायला त्याला मनच लागायचं नाही, इच्छाच व्हायची नाही, तो घरातच बसायचा. तर त्याला डार्क सर्कल झाले होते डोळ्याखाली, आणि त्याचं जेवण पण कमी झालं होतं, अभ्यासात लक्ष लागत नव्हतं, खेळण्यात लक्ष लागत नव्हतं. तेव्हा मग त्याला एका पीडियाट्रिक डॉक्टरांनी पाठवलं होतं की तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. अगदी 5 वर्षाच्या मुलाला सुद्धा डिप्रेशन होऊ शकतं. आणि त्याच्या वेळेस आम्ही जेव्हा हिस्ट्री घेतली तर कळलं की त्याच्या आईला पण डिप्रेशन होतं, आईच्या आईला पण डिप्रेशन होतं, म्हणजे तिथे फॅमिली हिस्ट्रीचा फार मोठा रोल होता. आणि औषधोपचाराने तो नंतर त्याचे रुटीन ऍक्टिव्हिटीज रिझ्युम करू शकला.
0: वा, बोलता बोलता हे सेशन हे संपलंय आनंद. पुढच्या आठवड्यात आपण अँग्झायटी बद्दल बोलूया. चालेल, राम राम मंडळी, फेडूया.

अर्ध्या तासाचा आणि चार रचनांचा हमराज कार्यक्रम सुरू होत आहे. संगीतकार रोशनलाल नागरथ यांच्या गाण्यांची झलक सुरुवातीला ऐकवत आहोत. हिरा मोती, बावरे नयन, मधु, मल्हार, ताजमहल, दिल ही तो है, चित्रलेखा, अनोखी रात, ममता, दूज का चांद, राग रंग, शीशम, चांदनी चौक, नौ बहार, बहु बेगम, सूरत और सीरत या चित्रपटांमधली ही गाणी संगीतकाराच्या हळव्या मनाची साक्ष देत आहेत. ऐकूया माइलस्टोन सॉन्ग्स ऑफ म्युझिक डायरेक्टर रोशन.

मुहम्मद रफी 1954 अष्टल्ली चित्रपटातलं गाणं संगीतकार विनोद यांच्या मार्गदर्शनाखाली गाणार आहेत. मास्टरजी या टोपण नावाने संगीतकार विनोद त्या काळी परिचितांमध्ये ओळखले जात होते. गाण्याचे शब्द आहेत दिल मने न दिलबर मने मैं जावा तेरे बनने.

ठेस या 1949 चित्रपटातलं गीतकार केदार शर्मा आणि संगीतकार स्नेहल भाटकर यांचं गीत मुकेश यांच्या आवाजात सादर आहे. ही चाल नंतर 1961 सालातल्या डार्क स्ट्रीट चित्रपटासाठी संगीतकार दत्ताराम यांनी इतने बड़े जहां में अपना भी कोई होता या गाण्यामधून पुन्हा श्रोत्यांना ऐकवली. गाण्याचे शब्द आहेत, भगवान जो तेरा भी भगवान कोई होता.

0: शेवटी कुंदनलाल सैगल यांचं सर्व परिचित गाणं 1937 सालातल्या प्रेसिडेंट चित्रपटासाठी ताजं संगीत रायचंद बोराल यांचं आहे. गाण्या अगोदर आणि नंतर गजेंद्र खन्ना यांनी आपुलकीपूर्ण निवेदन केलं आहे. गाण्याचे शब्द आहेत, एक बंगला बने न्यारा रहे कुनबा जिसमें सारा. पुढच्या भागात पुन्हा भेट होईल, तोपर्यंत नमस्कार.
1: आइए अब एक उनका बहुत ही एक मीठा गीत सुनते हैं, इसको सुनकर ही मैं उनका बहुत बड़ा फैन हो गया था. ये रेडियो पर काफी बजता था और आज भी बजता है. तो सुनिए ये गीत, जो सिर्फ गीत ही नहीं है, लाखों भारतीयों में नहीं पूरी दुनिया के लोगों का एक सपना कह लीजिए. तो सुनिए गीत फिल्म प्रेसिडेंट से, एक बंगला बने न्यारा.

ಎಫ್ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್ 91.0 ಸಹ ರೇಡಿಯೋ ಮಂಗಲ್ ಧ್ವನಿ. ಅಪಣೆ ಕಥಾಹ ರೇಡಿಯೋ ಮಂಗಲ್ ಧ್ವನಿ 91.0 ಸಹ ಎಫ್ಎಂ. तुम्ही ट्यून केला आहे मंगलध्वनी 89.6 मनाशी जुडणारा मातीशी बोलणारा आपला रेडिओ रेडिओ मंगलध्वनी. मनातलं गाव गावातलं मन रेडिओ मंगलध्वनी.

ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज. तुम्ही ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज.